माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: गुड मॉर्निंग आरजे अदनान, तुमच्या सोबत आहे. आणि तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप खूप शुभेच्छा. यार, स्वातंत्र्य दिवस म्हणजे ना तर एक वेगळीच मजा असते. आणि या दिवशी ना तर लहानपणीचे आपले दिवस खूप आठवतात, जेव्हा आपण लहान असताना शाळेत जायची, आपल्याला लगबग असायची. सकाळी आपण 6 उठत होतो, कारण की 7:15 वाजता झेंडावंदन असायचा. सकाळी सकाळी उठून मस्त इस्त्री केलेला युनिफॉर्म आपण घालायचो, त्यानंतर नवीन बूट असायचा, आणि सोबतच मग एक छोटासा तिरंगा आपल्या हातात घेऊन आपण आपल्या शाळेत जात होतो राष्ट्रगीतासाठी, स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, त्या दिवशी आपण जात होतो आपल्या शाळेत जे काही खाऊ भेटते ना त्यासाठी. एक वेगळ्या प्रकारची मज्जा होती या. म्हणजे आमच्या शाळेत ना तर दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ना तर मुलांना बिस्किट मिळायचे, ते पण क्रीमचे बिस्किट. आणि क्रीमचे बिस्किट म्हणजे त्यावेळेस खूप वेगळी मज्जा होती. आत्ता काय काय जण आणि आजचे जेन झी पीपल हे ऐकतील तर त्यांना इतकं काही नवल वाटणार नाही की यार क्रीमचे बिस्किट तर होते, पण त्यावेळेस लहानपणी ना तर त्या क्रीमच्या बिस्किटासोबत वडापाव खाण्याची मज्जाच वेगळी होती. आजकाल माहीत नाही शाळेत काय भेटते का नाही, तर पण आपल्या वेळेस ना तर स्वातंत्र्य दिन असेल तर ही एक वेगळी मज्जा. आणि ही आपली एक लहानपणाची आठवण तर नेहमी ताजी असणार, म्हणजे असणारच. जे कोणी 90s किड्स किंवा मिलेनियर्स किड्स असतील ना तर त्यांनी हा मोमेंट एन्जॉय केला असेल शाळेत असताना. स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करतोय आणि आज सुट्टी आहे, तर अनेक जण त्यांच्या घरी आराम करत असतील किंवा काही लोक बाहेर जात असतील काही ना काही एन्जॉय करायला. सो पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. ऐकत राहा
1: All is well with RJ Adnan.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काकासाहेब मारुती शिंदे, मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: Come on boys, come on everyone.
3: क्या हुआ?

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Buy one, get one free. Hoi hoi, khara, ek gyan ek free milwa. Swatantra dinacha khas nimittane Dwarkada Shyam Kumar ghiun aale aaye shandar offers.
7: Banarasi satin saree, printed dola saree, designer saree, zamdani silk, kimaya cotton, kiva ladies dress. Tumchi favorite saree, buy one, get one free.
6: Manje style hi double aani shopping cha anand hi double. Swatantra din saajra kara navya shopping sobat.
7: Dwarkada Shyam Kumar, swatantryacha abhiman, natyancha sanman, shandar offer sobat.
8: Hi offer फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकदास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
3: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
2: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक, सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.
4: वंडरिंग व्हाट्स नेक्स्ट?
5: अनलॉक योर फ्यूचर एट महात्मा गांधी मिशन यूनिवर्सिटी,
4: वेयर इनोवेशन मीट्स एक्सीलेंस. एडमिशंस आर ओपन
5: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
4: across diverse fields from engineering and AI to law.
5: Apply now at www.mgmu.ac.in
4: or call 9067612000.
6: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
6: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
7: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
6: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026. साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना छत्रपति संभाजी नगर.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Buy one, get one free. Hoi hoi, khara, ek gyan, ek free milwa. Swatantra Dinacha khas nimittane Dwarkada Shyam Kumar ghiun aale aaye shandar offers.
7: Banarasi satin sari, printed dola sari, designer sari, zamdani silk, kimaya cotton, kiva ladies dress. Tumchi favorite sari, buy one, get one free.
6: Manje style hai double aani shopping sa anand hai double. Swatantra Din sajra kara navya shopping sobar.
7: Dwarkada Shyam Kumar, Swatantra cha abhiman, datyancha sanman, shandar offer sobar.
8: Hi offer फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
3: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
4: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक, सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजीनगर.
5: वंडरिंग व्हाट्स नेक्स्ट?
6: अनलॉक योर फ्यूचर एट महात्मा गांधी मिशन यूनिवर्सिटी,
5: वेयर इनोवेशन मीट्स एक्सीलेंस. एडमिशंस आर ओपन
6: अक्रॉस अंडरग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट, डिप्लोमा एंड PhD programs
5: across diverse fields from engineering and AI to law.
6: Apply now at www.mgmu.ac.in
5: or call 9067612000.
7: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
7: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
7: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765829991.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: नमस्कार, मी दीपाली सुधाकर वाहुळे, आपल्या MGM विद्यापीठातील आंतरविद्या शाखा अभ्यास शाखेतील स्त्री व लिंगभाव या विषयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ओळख महामानवाची या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान. आज भारताच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभर आपण तो साजरा करत आहोत. भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास पाहता 1857चा उठाव हा आपण त्याचा पाया जर मानला तर स्वातंत्र्य दिन हा त्याचा कळस मानला जातो. या सगळ्या प्रवासात पुढे जाताना आज आपण आपला 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या सगळ्या प्रवासात स्त्रियांचं योगदान काय होते किंवा या क्रांती दिनाच्या दिवशी त्यांचे योगदान किंवा एकंदरीत त्यांचा प्रवास कसा होता या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान. ह्यामधील पहिली महिला ज्यांच्या योगदानाबद्दल आपण बोलणार आहोत त्या आहेत सरलादेवी चौधरानी. 9 सप्टेंबर 1872 साली कोलकाता येथील एका प्रसिद्ध बंगाली विचारवंत कुटुंबात सरलादेवींचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या त्या एक अग्रगण्य सेनानी होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या भाची असलेल्या सरलादेवींना इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील शिवजयंती व गणेशोत्सवाच्या धर्तीवर त्यांनी बंगालमध्ये राजा विक्रमादित्य, वीराष्टमी आणि महाकाली उत्सव सुरू करून जनतेमध्ये स्वातंत्र्य चळवळ जागृत केली. अखिल भारतीय सामाजिक संघ, भारत स्त्री मंडळ तसेच अखिल भारतीय क्रांतिकारी दलामध्ये सरलादेवी कार्यरत होत्या. लाहोर षडयंत्र केसमध्ये पंजाब व दिल्लीतील कार्यकर्त्यांना पोस्टर व महत्त्वाची कागदपत्रे पोहोचवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडलेली आहे. सरलादेवींनी 1910 साली अलाहाबाद येथे भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली. ही भारतातील राष्ट्रीय स्तरावरील पहिली महिला संघटना होती. अशा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्ती असलेल्या सरलादेवी चौधरानी यांचे 18 ऑगस्ट 1945 साली निधन झाले. त्यानंतर आपण बघूयात सरोजिनी नायडू. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान स्वातंत्र्य सेनानी, प्रभावी वक्ता आणि कवयित्री म्हणून सरोजिनी नायडूंना ओळखले जाते. 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे त्यांचा जन्म झाला. अगदी बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे वयाच्या अवघी 12व्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे पुढील शिक्षण मद्रास, लंडन आणि केम्ब्रिजमध्ये झाले. 1914 साली सरोजिनी नायडूंची महात्मा गांधींशी भेट झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पित केले. तर 1925 साली कानपूर अधिवेशनात

दिन म्हणून साजरा केला जातो. आशाया भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा 2 मार्च 1949 रोजी मृत्यू झाला. अवंतिकाबाई गोखले. ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा हे भारतीय इतिहासातले एक तेजस्वी पर्व होते. स्त्रियांचाही त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या स्वातंत्र्य सैनिकांच्या मांदियाळीतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अवंतिकाबाई गोखले. 17 सप्टेंबर 1882 रोजी त्यांचा जन्म एका रूढीप्रिय आणि कर्मठ कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही त्यांच्या माहेरी झालेले नव्हते. विवाहापश्चात त्या लिहायला आणि वाचायला शिकल्या. पुढे मराठीसह इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले. अवंतिकाबाईंनी चंपारण्य सत्याग्रहापासून महात्मा गांधीजींना साथ दिली. 1930 आणि 1932 साली मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो महिला सहभागी होण्याचे श्रेय अवंतिकाबाई गोखले यांना जाते. प्रभात फेऱ्या, दारू, परदेशी कापडाच्या दुकानांसमोर निदर्शने करणे इत्यादी कार्यामध्ये त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. पोलिसांनी मारहाण केलेल्या रुग्णांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले. स्त्रियांचा व्यक्तिविकास व सबलीकरण तसेच अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधींच्या पटशिष्या म्हणून अवंतिकाबाई गोखले यांना ओळखले जाते. कल्पना दत्त. कल्पना दत्त यांचा जन्म 1913 चिदगाव येथे झाला. शालेय वयातच त्यांच्यावर क्रांतिकार्याचा प्रभाव पडला आणि वयाच्या 14व्या वर्षीच त्या क्रांतिकार्यात सहभागी झाल्या. त्यासाठी आपले शरीर त्याने व्यायामाने सुदृढ बनविले. 1922 नंतर सूर्यसेन यांच्या क्रांती दलात त्या सामील झाल्या. चितगाव खटल्यातील दिनेश गुप्त व रामकृष्ण यांना फाशी देण्याचे ठिकाण डायनामाइटने उडवण्याचा कट त्यांनी रचला होता, परंतु तो अयशस्वी ठरला. 1932 साली क्रांतिकार्य करताना पुरुष वेशात कल्पना दत्त पकडल्या गेल्या आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे 1933 साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र 1939 साली महात्मा गांधींच्या प्रयत्नांनी कल्पना दत्त यांची सुटका झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कल्पना दत्त यांचे योगदान केवळ त्यांच्या क्रांतिकार्यातच नाही, तर वसाहतवादी काळातील लिंगभेदाच्या रूढींना दिलेल्या त्यांच्या प्रतिकात्मक आव्हानातही आहे. ज्या काळात महिलांच्या सार्वजनिक सहभागावर बंधने होती, त्या काळात त्यांनी सशस्त्र प्रतिकाराचा मार्ग निवडला आणि हे दाखवून दिले की देशभक्ती व शौर्य लिंगभावनेत अडकलेले किंवा लिंगबंधनात अडकलेले नाही. अरुणा असफली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेत्या, भारत छोडो आंदोलनातील वीरांगणा आणि भारतरत्न पुरस्काराच्या मानकरी असलेल्या अरुणा असफलींचा जन्म 16 जुलै 1909 रोजी पंजाबमधील एका श्रीमंत ब्राह्मण कुटुंबात झाला. अरुणा उपेंद्रनाथ गांगुली हे त्यांचे पूर्वीचे नाव. भारत छोडो आंदोलनाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणा असफ अली यांनी ब्रिटिश सत्तेला निर्भयपणे आव्हान देत स्वातंत्र्य लढ्याला नवी ऊर्जा दिली. त्यांच्यातील निर्भयता, संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेम यामुळे त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची ग्रँड ओल्ड लेडी म्हणूनही गौरवण्यात आले. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहातील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. तुरुंगातील अमानुष परिस्थिती विरोधात त्यांनी उपोषण केले आणि कैद्यांसाठी आवाज उठवला. 9 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिशांनी महात्मा गांधींसह राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र या आणीबाणीच्या प्रसंगी देखील अरुणा असफली निर्भयपणे पुढे आल्या आणि मुंबईतील गवालिया टँक मैदानावर त्यांनी तिरंगा फडकवला व या राष्ट्रीय आंदोलनाला नवीन चेतना दिली. त्या भूमिगत राहून स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन करत जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांसारख्या समाजवादी नेत्यांसोबत त्यांनी कार्य केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 29 जुलै 1996 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर 1997 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुचेता कृपलानी. जन्म 25 जून 1908 रोजी अंबाला येथे एका बंगाली कुटुंबात सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. लाहोर आणि दिल्ली येथे शिक्षण झाल्यानंतर त्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांची निवड झाली होती. 1940 साली त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली. तसेच भूमिगत आंदोलनाला महत्त्वपूर्ण दिशा देण्याचे काम केले. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले. 1948 साली विधानसभेवर त्या निवडून आल्या. संसदेमध्ये वंदे मातरम गाण्या

चा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेतील 15 प्रमुख महिलांपैकी सुचेता कृपलानी एक होत्या. भारत छोडो आंदोलनावेळी त्या आघाडीवर होत्या. फाळणीच्या दंगलीतही त्यांनी महात्मा गांधींसोबत काम केले. आपल्या विचारांवर ठाम पण स्वभावाने शांत असलेल्या सुचेता कृपलानींना स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान मिळाला. बीना दास या एक शूर भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक होत्या. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगालच्या ब्रिटिश गव्हर्नरवर गोळी झाडली. त्याबद्दल त्यांना 9 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा झाली. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1911 साली बंगालमधील एका देशभक्त कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिक्षक तर आई समाजसेविका होती. त्यांनी महिलांच्या छत्रसंघ या क्रांतिकारी संघटनेत सहभाग घेतला होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. तसेच भारत छोडो आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. परिणामी 1945 पर्यंत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1946 ते 1951 या काळात त्या बंगाल विधानसभेच्या सदस्य राहिल्या. पुढे 1960 मध्ये समाजकार्यातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या महान सेनानीचा 26 डिसेंबर 1986 रोजी मृत्यू झाला. उषा मेहता या एक प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आणि गांधीवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म 25 मार्च 1920 रोजी गुजरातमध्ये झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला होता. 1942 भारत छोडो आंदोलनावेळी ब्रिटिशांची नजर चुकवून उषा मेहतांनी गुप्त रेडिओ केंद्र चालवून देशभरात स्वातंत्र्य संदेश पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली तेव्हा त्यांनी भूमिगत राहून रेडिओ प्रसारणाचे काम हाती घेतले. या रेडिओवरून क्रांतीचे संदेश आणि बातम्या प्रसारित केल्या. 1942 साली ब्रिटिशांनी या गुप्त रेडिओ केंद्रावर छापा टाकून उषा मेहतांना अटक केली आणि त्यांना 4 वर्षांची शिक्षा झाली. 11 ऑगस्ट 2000 रोजी त्यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 19व्या शतकादरम्यान स्त्रियांनी भूमिगत पद्धतीने क्रांतिकार्य केले आणि राष्ट्रीय चळवळीमध्ये आपापल्या परीने योगदान देऊन महत्त्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या काही निवडक महिलांवर आज आपण प्रकाश टाकला. या महिलांचा संकटांना तोंड देण्याचा कणखरपणा आणि दृढ निश्चय, मृत्यूला डोळ्यासमोर पाहण्याचे धैर्य, मातृभूमीवरील त्यांचे अथांग प्रेम, या सर्वांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. आपल्या मनात प्रेरणा जागृत करणे आणि एका चांगल्या जगासाठी प्रयत्न करण्यास भारतातील प्रत्येक महिलेने प्रयत्न केलेले आहेत. पण या महिला नेत्या आता काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या दिसून येतात. आपल्या राष्ट्राला स्वतंत्र आणि समृद्ध पाहण्यासाठी त्यांनी दिलेले निस्वार्थ बलिदान आणि केलेले प्राणार्पण आपण लक्षात ठेवून भारताच्या या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अशा धाडसी महिलांचे आपण पुन्हा एकदा स्मरण करून त्यांना मानवंदना देऊयात. धन्यवाद.

0: फैशन सिर्फ स्टाइल नहीं अपनी रूट्स को सेलिब्रेट करने का एक अंदाज है स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026 लियोनार्डो दा विंची स्कूल ऑफ डिजाइन MGM यूनिवर्सिटी के फाइनल ईयर स्टूडेंट्स लेकर आ रहे स्पेशली डिजाइन आउटफिट जो बने हैं ब्यूटीफुल हैंडलूम फैब्रिक से और फैशन के साथ इंटीरियर डिजाइन डिपार्टमेंट की क्रिएटिव इंस्टॉलेशन भी होगी स्पेशल अट्रैक्शन स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026 14 टू 16 अगस्त एंड फैशन शो 15 अगस्त इवनिंग 7 PM एट सागर रिसॉर्ट चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर
1: कॉस्मेटिक टेक्नोलॉजी च्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नोलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन रॉ मटेरियल्स त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा
3: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको व्हिजिट mgmu.ac.in कॉल 9503082913
4: बाय वन गेट वन फ्री होय खर एक घ्या आणि एक फ्री मिळवा स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर
3: बनारसी सेटिन साडी प्रिंटेड डोला साडी डिझायनर साडी जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री
4: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंग चा आनंद ही डबल स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
3: द्वारकादास श्यामकुमार स्वातंत्र्याचा अभिमान दात्यांचा सन्मान शानदार ऑफर सोबत
5: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पत्ता द्वारकादास श्याम कुमार सिडको 9209099991 बीड बायपास रोड 9503109429 त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
3: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
3: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: Wondering what's next?
5: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
4: where innovation meets excellence. Admissions are open
5: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
4: across diverse fields from engineering and AI to law.
5: Apply now at www.mgmu.ac.in
4: or call 9067612000.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Wondering what's next?
3: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
2: where innovation meets excellence. Admissions are open
3: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
2: across diverse fields from engineering and AI to law.
3: Apply now at www.mgmu.ac.in
2: or call 906761200.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा, जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: मिस्टर काटदरे मिसेस काटदरे पालक असण्याची किंमत खूप मोठी असावी, पण तुमच्या बाबतीत ती खूप जास्त मोठी आहे.
1: हसत तेव्हा हसतात आई बाबा, कुणी कुणी नसत तेव्हा.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

हेलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि मी आहे आर जे भूषण. आज घेऊन आलो आहे स्वातंत्र्य दिन विशेष शो. सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, पण सगळ्यात आधी एक प्रश्न विचारतो, तुमच्यासाठी लहानपणी 15 ऑगस्ट म्हणजे नेमकं काय होतं? देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला, इतिहासाचा एक मोठा दिवस, हे सगळं आपण शाळेत शिकलोच. पण ऑनेस्टली सांगायचं तर लहानपणी आपल्यासाठी 15 ऑगस्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं, पांढरा युनिफॉर्म घालायचा, हातात छोटासा तिरंगा घ्यायचा, शाळेत जायचं, फ्लॅग होस्टिंग करायची, भारत माता की जय, आणि मग लाडू. बस इतकं झालं म्हणजे इंडिपेंडन्स डे सक्सेसफुल. आणि एक वेगळीच एक्साइटमेंट असायची, कारण 15 ऑगस्ट म्हणजे शाळा असली तरी अर्ध्या दिवसात सुट्टी. आता आपण मोठे झालो, आता 15 ऑगस्ट म्हणजे सुट्टी मिळाली म्हणून आनंद होतो, पण त्याचबरोबर एक विचारही मनात येतो, आपण ज्या स्वातंत्र्याचा आज उत्सव साजरा करतोय त्याची किंमत किती मोठी होती. ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यासाठी हा दिवस फक्त कॅलेंडरवरची डेट नाही, तो त्यांचा संघर्षाचा रिझल्ट होता. आणि म्हणूनच आजचा दिवस सेलिब्रेट करताना थोडं चाइल्डहूड आठवूया, थोडी हिस्ट्री आठवूया आणि थोडंसं स्वतःलाही विचारूया, आज माझ्यासाठी फ्रीडम म्हणजे काय. आय बी बॅक, तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और MSME गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट, चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है, आणि मी आहे आर जे भूषण. आज 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. समजा आज तुम्हाला पूर्ण फ्रीडम मिळालं, कुणाचं प्रेशर नाही, कुणी जज करणार नाही, कुणी लोक काय म्हणतील असं विचारणार नाही, तर तुम्ही काय कराल? काय म्हणतील, मी माझा ड्रीम करिअर चूज करेल, कोणी म्हणेल मी ट्रॅव्हल करेन, कोणी म्हणेल मी बिझनेस सुरू करेल, आणि काही लोक म्हणतील की मी आधी 2 दिवस शांत झोपेन. पण माझ्या बाजूला ठेवली तर आपल्याला एक गोष्ट जाणवते, देश स्वतंत्र झाला पण कधी कधी आपण स्वतः मात्र दुसऱ्याच्या ओपिनियन्सचे गुलाम होतो. लोक काय म्हणतील, त्याला काय वाटेल, ती काय म्हणेल, माझं एज झालंय, आता नवीन सुरुवात कशी करू, मी फेल झालो तर. पण या सगळ्या क्वेश्चनमध्ये आपण स्वतःलाच एक गोष्ट सांगत राहतो, राहू दे. पण इंडिपेंडन्स डे आपल्याला एक छोटी रिमाइंडर देतो, फ्रीडम म्हणजे फक्त कुणाच्या राजवटीतून मुक्त होणं नाही, कधी कधी फ्रीडम म्हणजे स्वतःच्या भीतीतून बाहेर पडणं, स्वतःचा निर्णय घेणं, चुका करण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची मोकळीक स्वतःला देणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगण्याची हिंमत. म्हणून आज छोटासा विचार करा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे का जिच्यापासून तुम्हाला खरंच फ्रीडम हवी आहे? कदाचित भीतीपासून, कदाचित सेल्फ डाऊटपासून, कदाचित लोक काय म्हणतील या विचारापासून, आणि कदाचित आजपासून त्या दिशेने पहिलं छोटंसं पाऊल टाकता येईल का? कारण देशाला स्वातंत्र्य मिळालंय, आता थोडंसं स्वातंत्र्य स्वतःलाही. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक, सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.
5: वंडरिंग व्हाट्स नेक्स्ट?
6: अनलॉक योर फ्यूचर एट महात्मा गांधी मिशन यूनिवर्सिटी,
5: वेयर इनोवेशन मीट्स एक्सीलेंस. एडमिशंस आर ओपन
6: क्रॉस अंडर ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट, डिप्लोमा एंड पीएचडी प्रोग्राम
5: across diverse fields from engineering and AI to law.
6: Apply now at www.mgmu.ac.in
5: or call 9067612000.
7: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
8: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
7: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
8: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
7: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी है आरजे भूषण। मित्रांनो, आपला देश हा फक्त हिस्ट्रीमुळे इंटरेस्टिंग नाही, इंडिया स्वतःमध्येच एक कम्प्लीट सरप्राईज पॅकेज आहे। आपल्या देशाबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या ऐकताना तुम्हाला वाटेल अच्छा खरंच। पहिली गोष्ट, भारतामध्ये एक दोन भाषा नाही, आपल्या देशात शेकडो भाषा आणि बोली बोलल्या जातात। म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलात तर लँग्वेज बदलते, फूड बदलतो, कपडे बदलतात, परंपरा बदलतात, आणि तरीही एक गोष्ट सेम, आपण इंडियन्स आहोत। भारताचं संविधान जगातील सर्वात मोठं लिखित संविधानापैकी एक आहे, म्हणजे आपल्या देशाच्या सिस्टम मागे किती मोठं काम आहे याची कल्पना आपल्याला यावरूनच येते। आणि आणखी एक मजेशीर गोष्ट सांगतो, आपण इंडियन फूड म्हणतो पण खरंच असं एक इंडियन फूड आहे का? महाराष्ट्रात पोहे आहे, पंजाबमध्ये पराठा, दक्षिणेत इडली डोसा, गुजरातमध्ये ढोकळा, बंगालमध्ये रसगुल्ला, पण कुठल्याही राज्यात जा चहा मात्र सगळीकडे मिळते। हीच तर आपल्या देशाची ब्युटी आहे, आपण वेगळे आहोत पण कम्प्लिटली डिस्कनेक्ट नाही। इंडियन हा एकसारखा देश नाही, इंडियन म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकत्र घेऊन तयार झालेली एक मोठी स्टोरी। आणि म्हणूनच आपण देश जितका जाणून घ्याल तितका अजून इंटरेस्टिंग वाटतो। मी आहे आरजे भूषण, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय। चला तर मग आपण एक छोटीशी टेस्ट घेऊया। तुम्ही कितीही मॉडर्न असाल, कितीही सोफिस्टिकेटेड असाल, पण काही गोष्टी तुमच्या बाबतीत खऱ्या असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स, तुम्ही इंडियन्स आहात। जसं की घरातून बाहेर पडताना आई म्हणते काही खाऊन जा, तुम्ही म्हणता नको, आणि 5 मिनिटांनी परत तुम्हीच विचारता काय आहे खायला। आपण कुठेही गेलो तरी घरचं जेवणच आठवतं। हॉटेलमध्ये कितीही भारी फूड मिळालं तरी 2 दिवसांनी आपल्याला वरण भातच खायची इच्छा होते। मी 5 मिनिटात पोहोचतो याचा अर्थ कमीत कमी 20-25 मिनिटं लागते। लग्नापेक्षा आपला बुफेमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आणि प्लेट घेऊन उभं राहिल्यावरती एक अंकल भेटणारच आणि ते म्हणणारच सगळं घे पण शेवटी आईस्क्रीम पण घे। घरात पाहुणे आले की आईचा अचानक रेस्टॉरंट मोड ऑन होतो। चहा करू? नको। अरे काही खा? नको। अरे मग बसला कशाला? कोणताही फंक्शन असो, जर एखाद्याच्या हातात माईक मिळाला तर कोणीतरी नक्की म्हणणार की मला 2 शब्द बोलायचे आणि कमीत कमी 200 शब्द बोलणार। आणि आपल्या देशात प्रत्येकाचे प्रत्येक गोष्टीबाबत आपापले ओपिनियन्स असतात, पण हीच तर मजा आहे। आपण वेगळे आहोत, आपल्या सवय वेगळ्या आहे, आपले विचार वेगळे आहे, पण काही गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात आणि कदाचित हीच आपल्या इंडियन्सची ताकद आहे। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। आज आहे 15 ऑगस्ट आणि आपण आपल्या देशाचा इंडिपेंडन्स डे साजरा करतो। इंडिपेंडन्स डे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक इमेज येते, सीमेवर उभा असलेला सैनिक, युनिफॉर्म, हातात वेपन आणि देशासाठी तयार, आपण त्याला सॅल्यूट करतो, करायलाच हवा। पण आज थोडं पुढे जाऊया, कारण एका सैनिकाची गोष्ट फक्त त्या सैनिकाची नसते, त्याच्या मागे एक घर असतं, एक आई असते, तिचा मुलगा कुठे आहे हे तिला माहीत असतं, पण तो कधी घरी येईल हे तिला माहीत नसतं। एक वडील असतात ज्यांना मुलाचा अभिमान असतो पण काळजीही असते, एक पत्नी असते जिच्या फोनवर प्रत्येक कॉल महत्त्वाचा असतो, एक छोटंसं मूल असतं जे कदाचित आपल्या वडिलांना कॅलेंडरमधल्या काही दिवसांपेक्षा जास्त पाहतही नसेल। बर्थडे, ॲनिव्हर्सरी, स्कूल फंक्शन, दिवाळी, कधी कधी सगळं मिस होतं, कारण देशाची ड्युटी कुठल्याही पर्सनल कॅलेंडरपेक्षा मोठी असते। म्हणूनच आज आपण सैनिकांना सॅल्यूट करतोच, पण त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीवर सुद्धा एक मोठं सॅल्यूट।

कारण सीमेवर एक सैनिक उभा असतो पण त्याच्या अनुपस्थित एक पूर्ण घर उभा असतं. आणि म्हणूनच आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी फक्त युनिफॉर्मला नाही तर युनिफॉर्म मागच्या माणसांना आणि त्यांच्या कुटुंबाला सलाम करूया. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एम जी एम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Buy one, get one free. Hoi hoi, khara, ek gyan ek free milwa. Swatantra dinacha khas nimittane Dwargada Shyam Kumar ghiun aale aaye shandar offers.
7: Banarasi satin sari, printed dola sari, designer sari, zamdani silk, kimaya cotton, kiva ladies dress. Tumchi favorite sari, buy one, get one free.
6: Manje style double ani shopping cha anand hi double. Swatantra din साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
7: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
6: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
8: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य 2026, 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आपण ना एक इमॅजिनेशन गेम खेळू। इमॅजिन करा, जर 1947 मध्ये इंस्टाग्राम असतं, 15 ऑगस्ट 1947 सकाळी लोकांनी फोन काढले असते आणि स्टोरी टाकली असती, इंडिया इज फ्री, हॅशटॅग इंडिपेंडन्स डे, हॅशटॅग फ्रीडम, हॅशटॅग इंडिया, हॅशटॅग 15 ऑगस्ट, आणि मग कुणीतरी सेल्फी टाकली असती। आजचा दिवस हिस्टॉरिक आहे। दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केलं असतं, नाईस पिक। व्हॉट्सअप असतं, इंडिया फॅमिली ग्रुप। पहिला मेसेज, हॅपी इंडिपेंडन्स डे। दुसरा मेसेज, गुड मॉर्निंग। तिसरा मेसेज, भारताच्या स्वातंत्र्याचा सुंदर मेसेज। आणि खाली, फॉरवर्डेड मेनी टाइम्स। पण गंमत थोडीशी बाजूला ठेवू। टेक्नॉलॉजी काहीही असो, इंस्टाग्राम असतं, व्हॉट्सअप असतं, यूट्यूब असतं किंवा काहीच नसतं, त्या दिवसाची भावना बदलली नसती। कारण काही कमेंट्स व्हायरल होण्यासाठी नसतात, ते इतिहासात कायम राहण्यासाठी असतात। 1947 15 ऑगस्ट हा तसाच एक मुवमेंट। आणि आज 2026 आपण तोच दिवस टेक्नॉलॉजीच्या नव्या जगात सेलिब्रेट करतो। प्लॅटफॉर्म बदलला, फोन बदलला, लाईफस्टाईल बदलली, पण तिरंगा पाहताना मनात येणारी फिलिंग अजूनही तीच आहे। मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमडीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजी भूषण। मित्रांनो, तुमच्यासाठी इंडिया म्हणजे काय? थिंक अबाउट इट। इंडिया म्हणजे फक्त मॅपवरचा एक देश की तुमच्या घरासमोरचा तो रस्ता, तुमचं गाव, तुमच्या आईच्या हातचं जेवण, पहिल्यांदा स्कूलला गेला तो दिवस, क्रिकेट खेळताना केलेली कॉमेंट्री, गणपतीची मिरवणूक, दिवाळीची पहाट, ईदीची मिठी, ख्रिसमसची सजावट, गावातला सण, शहरातली गर्दी, कदाचित इंडिया म्हणजे आपण लोक। माझ्यासाठी इंडियाची ब्युटी हीच आहे, कारण प्रत्येक माणसासाठी इंडिया वेगळा आहे। कोणासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोणासाठी छोटंसं गाव, कोणासाठी काश्मीर, कन्याकुमारी, मराठी, हिंदी, तामिळ, पण या सगळ्या वेगळेपणामध्ये एक कॉमन वर्ड आहे, इंडिया। आणि म्हणून कदाचित इंडियाला डिफाईन करणं कठीण आहे, कारण इंडिया एक आयडिया नाही, एक फिलिंग आहे जी कधी गाण्यात ऐकू येते, कधी तिरंग्यात दिसते, कधी राष्ट्रगीताच्या वेळी जाणवते, आणि कधी आपल्या घरच्या माणसांच्या चेहऱ्यावर दिसते। आज तुम्ही स्वतःला एकदा विचारा, माझ्यासाठी इंडिया म्हणजे काय? मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: और को दुनिया वालों हमें हिंदुस्तानी हमें हिंदुस्तानी और को दुनिया वालों हमें हिंदुस्तानी
1: राष्ट्रीय के माथे पर सदा के लिए कलम के अब जाओ कलम
2: अगर मैं ऊपर नहीं गई तो मैं तुम्हें मार डालेंगे.
3: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है. मी है आरजे भूषण. मित्रांनो, आजच्या इंडिपेंडेंस डे स्पेशल इव्हिनिंगची शेवटची भेट. आज आपण खूप गोष्टी बोललो, चाइल्डहुड मेमरी, फ्रीडम, आपली इंडियन आयडेंटिटी, आपल्या सवयी, आपले सैनिक, 1947 ची आठवण आणि इंडिया म्हणजे आपल्यासाठी काय. पण शेवटी एक गोष्ट मनात ठेवावीशी वाटते, इंडिपेंडन्सची स्टोरी 1947 संपली नाही, ती आजही सुरू आहे. आज फ्रीडम म्हणजे स्वतःचं डिसिजन घेणं, स्वतःचं करिअर निवडायचं, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य, चुकण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची संधी. पण यासोबतच रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे, आपलं फ्रीडम जपताना दुसऱ्याचं फ्रीडम डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेणं. कारण आपल्या देशासाठी प्रेम करणं म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण देश थोडासा बेटर करण्याचा प्रयत्न करतो, ट्रॅफिक रूल फॉलो करतो, पब्लिक प्लेस क्लीन ठेवतो, दुसऱ्यांची रिस्पेक्ट करतो आणि प्रामाणिकपणे काम करतो, आजूबाजूच्या माणसांना मदत करतो. हे सगळं छोटं वाटत असलं तरी अशाच छोट्या गोष्टींनी आपण आणि आपला देश बेटर होत जातो. तर मित्रांनो, आजचा माझा शो कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या इंस्टाग्रामला DM करून. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करू शकता. माझं इंस्टाग्राम ID आहे RJ_Bhushan.Pawar. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा इंडिपेंडन्स डेच्या मनापासून शुभेच्छा. ऐकत रहा MGM Radio 90.8 FM. जय

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: इस इंडिपेंडेंस डे वीकेंड पर
4: शिखास और एमएसएमई गवर्नमेंट ऑफ इंडिया आपके लिए लेकर आए हैं स्वदेशी फैशन एंड लाइफस्टाइल एक्सपो 2026, साथ ही फूड, म्यूजिक कॉन्सर्ट और बहुत कुछ.
3: 14 से 16 अगस्त सुबह 11 से रात 9 बजे तक सागर रिसोर्ट चिकलठाना, छत्रपति संभाजी नगर.
5: MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ होटल मैनेजमेंट इज रेडी टू हेल्प यू मेक योर करियर इन होटल मैनेजमेंट, एविएशन, कलिनरी आर्ट्स, बेकरी एंड इवेंट मैनेजमेंट. जॉइन MGM यूनिवर्सिटी IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Buy one, get one free. Hoi hoi, khara, ek gyan ek free milwa. Swatantra dinacha khas nimittane Dwarkadas Shyam Kumar ghiun aale aaye shandar offers.
7: Banarasi satin sari, printed dola sari, designer sari, zamdani silk, kimaya cotton, kiva ladies dress. Tumchi favorite sari, buy one, get one free.
8: Manje style hi double ani shopping cha anand hi double. Swatantra din साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
7: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
9: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 906 7661 2000.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 879304754 or visit mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 906 7 6 1 2 triple 0.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Cosmetic Technology cha UG ani PG sathi admission milva. BTech ani MTech Cosmetic Technology sathi MGM University madhe Basic and Applied Sciences cha antargat aajach apla pravesh nishchit kara.
2: ज्या मध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, हॅनाचे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Wondering what's next?
3: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
2: where innovation meets excellence. Admissions are open
3: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
2: across diverse fields from engineering and AI to law.
3: Apply now at www.mgmu.ac.in
2: or call 9067612000.